0: ಎಂಸಿಸಿ ಕತಾರ್ ಗ್ಲೋಬಲ್ ಕೊಂಕಣಿ ಕಾಮಿಡಿ ಚಾಲೆಂಜ್ ಸ್ಪರ್ಧ್ಯಾಗ ಮೊಗಸೋ ಪ್ರಣಾಮ ಅನಿ ಮನಸ ಸ್ವಾಗತ ಐತ್ಯಾ ಹ್ಯಾ ಅಂಕಡ್ಯಾನ್ ಅಂಚ ಮುಖಾರ್ ಎತ್ತಾತ್ ಕಥಾರ್ ಕಾಮಿಡಿ ಪರ್ಬೋಸ್ ದಾಖೋಂಗ್ ಅಪ್ಲೋ ನಡ್ಕೊಳೋ ಹನಿ ಅಂತ ಪಾತ್ರ ಗೆತ್ತಾತ್ ಸಾವಿಯಸ್ ಕ್ರಾಸ್ತಾ ಜೆರಾಲ್ಡ್ ಡಿಸೋಜಾ ಅನಿ ಜಾಸ್ವಿಲ್ ಡಿಸಿಲ್ವಾ ಹಾಕ ಸಂಗೀತ ದಿಲ ಸಾವಿಯಸ್ ಕ್ರಾಸ್ತಾ ಅನಿ ವಿಡಿಯೋಗ್ರಫಿ ಕೆಲ್ಯಾ ಜೆರಾಲ್ಡ್ ಡಿಸೋಜಾ ಆಜಕಾಲ್ ಟಿವಿ ಚೇರ್ ಕೊಬ್ರೋ ಪಡೋಂಚೆ ಏಕ್ ಮನೋರಂಜನ್ ದಲ ಎ ಟಿವಿ ಚೇ ಪತ್ರಕರ್ತ ಲೋಕ ಕಶೆ ಮಂಕೋಟ್ ಕರ್ತಾತ್ ಅನಿ ಲೋಕಾಕ್ ಮಂಕೋಟ್ ಕೊರಂಗ್ ಗೆಲ್ಯಾ ಏಕ ಟಿವಿ ಪತ್ರಕರ್ತ ಯಾ ದೋಗಾನಿ ಕಶಿ ಬೂಸ್ಟಿ ಕೇಳಿ ಮಳ್ಳೆ ಹಾಸ್ಯ ರೂಪಾರ್ ಅಂಚ ಮುಖಾರ್ ಅರ್ಥಾತ್ ಕತಾರ್ ಕಾಮಿಡಿ ಪರ್ಬೋಸ್
1: ಹಲೋ हॅलो सर.
2: हा सांगा मॅडम.
1: तुम्ही कोण उलयता?
2: तू अध्यक्ष पेच उलय का?
1: तुमच्या क्लब बचे इंटरव्ह्यू का?
2: आमच्या क्लब बस इंटरव्ह्यू की
3: लोकेशन
2: मॅप झटा मॅडम तैसर कंप्यूटर ना सकट भुरगी करचे रे. आमचे कितले लेट का पाच वर्षा झाल्या रे. कॉलेज मलकडच्या विषय तामा सेकंड झाले
3: तू अध्यक्ष आणि तू उपाध्यक्ष घे.
2: लुंगी घालतो किते लुंगी लुंगी आमच्या संघाचो युनिफॉर्म विदाउट लुंगी नो ॲडमिशन लुंगी असा पळे नी जाताना मांजरीकडे येतो येऊन खाताना भानगुरी येतो नेम गेल्या अशी उडवून मस्ती
3: तुम्ही मस्ती करतात
2: मागे आणि ऐक मागे लुंगी फरकट फुरकट राहून फिंकल्या उपरांत ताचे भांजरे कळे म्हणजे हा दट्टू पळे लुंगी गला असा न्हे एक भारी समाधान दट्टू वारे असा ने इझिली होता वारे भीतर लेणी पाहिले दोन्ही सेम ले रे लुंगी तर कै रे वारा लावता तू एक दुज्जा चांगला भाई दट्टू रे कासाराक फर्स्ट नाईट मात्र लुंगी गरजे लुंगी आमच्या संघाक एक मुख्य झालेलं युनिफॉर्म आणि ते लुंगी आणि असं नाही मुखार सरून एक नॅशनल ड्रेस
3: मस्त
2: विषय त्या देखून तू का पहिले आम्ही इंटरव्ह्यू काढून
3: आता सगळं असून एम के सी म्हणाल कि ते
2: एम के सी म्हणा रे मंगळूरु कुडुकरा क्लब
3: देवा आता कसे म्हणे निसंच बरे
2: दोन सकल कर रे दोन
3: तुमच्या अंगास मूळ उद्देश गायचे निघचे सोडण दुसरे काय तुमचे बरे उद्देश काय असतात की बीच क्लीन करचे आणि काय ते रक्तदान करचे
2: रक्तदान
3: दिसता तशे आता तुमची चार जण भुरगी खाले करतात मकायले सांगितली
2: चार जण भुरगी तर डोळे समायक एकलो इंजिनियर दुसरो वकील तिसरो अकाउंटंट चौथा सने तो पट्टिंग सोर झाला
3: सोर
2: आता
3: दिसतात का घरात आणून बाहेर दौडायला
2: म्हणजे घरात बाहेर चगी
3: काय म्हणे तुमचे दुसरे काय म्हणे टॅलेंट असायचे
2: टॅलेंट आमचं तुझे असाले भोर सोदा रोजून ऑडिशन राऊंड खूप चांगला इला रियालिटी सोबत काही माहिती मिळतात ते पुरे वजन कोण असल ते म्हणजे तू सदाय चालताय घालताना ते एक सांग रे
4: या ओकेशन खरी हटो सांग रे हंगा कोणी ना
2: टीआरपी जाई म्हणून सांगून

0: MCC Qatar Global Konkani Comedy Challenge Spardhyak Magaso Pranam Ani Manasa Swagat Aitya Hya Ankdyan Amcha Mukar Yetat Qatar Comedy Purpose Dakong Aplon Nadkulo Ani Antum Patr Yetat Savius Krasta Gerald D'Souza Ani Joswell De Silva Aka Sangeet Dila Savius Krasta Ani Videography Kelya Gerald D'Souza आजकाल टीव्हीचेर खबरो पळोवचे एक मनोरंजन जाला. हे टीव्हीचे पत्रकर्ते लोकांक कशे मंकोट करतात आणि लोकांक मंकोट करून गेल्या एका टीव्ही पत्रकर्त्याक ह्या दोघांनी कशी बुस्त केली म्हणले हास्य रूपार आमच्या मुखार अर्थात कतार कॉमेडी पर्पोज.
1: ಪಿಕ್ಚರ್ ನಾವು ಗರುಡನ ಕೋಮನ ಉಡುಗಿದವರಿಗೆ ಸನ್ಮಾನ್ ಡೈರೆಕ್ಟ್ ರಾಯ್ ಕಲರ್.

0: वाचन बर करून बसा काय सांगताय तू त्या समाकरण ऐक्य झालेलं आहे हवे आहे ना ऐकाल गरुडन गमन प्रसपन वाहन केले वाहन हा
1: अध्यक्ष उपाध्यक्षांचे मनार असाने पाणी पोंगाचे काम
2: ताई इतली बुरकी हा टाइम एंटरटेनमेंट नाने की दरचे
0: टीव्ही ना कम्प्युटर ना सकड बुकी करते रे आमच्या जमान्यात बोले कितले लेट का झालं 5 वर्ष झालं रे कॉलेज होती मालकांना जेवशन ता मसे करून झाले त्याने आमका एक देख दिला रे या नोव्हेंबर महिन्यात मात्र आम्ही उडास करतो नाही रे त्यांचे पाण्या उठून काही दोषी देऊ नसो ने देख कोणते मार नाही करचे नाही जीवस्थानात तर बरं अनुकोलेला रे वैर गेला मागीर मलगडे आमका बे सांभाळतात रे देव ऐसुंदी ऐकला ना बक्षी मका
2: बक्षी कुत्ताचे

0: में तक खाले करता लग
1: गंग नीजन मेले जम जाता के तक कच्चम बर सांबर कर नसने एक बोली कडी कर नस
0: आणि वो इंटरव्यू कान मसो जागोगे या सेमेस्टर का पहिला तुम्ही
1: अले तो नवंबर च्या महिन्यात क्लीन आणि नीट एक जागो असं सांगला रे
0: अध्यक्ष आणि तू उपाध्यक्ष गे लुंगी
1: लुंगी लुंगी आमच्या संघाचं युनिफॉर्म विदाउट लुंगी नो ऍडमिशन लुंगी असा पळे नी जाताना मांजरी करी येत यू खाताना भांगू येत नाही गेल्यावर अशी उडव मस्ती
0: तुम्ही मस्ती जातात
1: मागीर आणि ऐक मागीर लुंगी फरकट फुरकट राव न फिंगल्या उपरांत ताचे भांजले कळले म्हणजे हा दट्टू पळय लुंगी घाला असा ने एक भारी समाधान दट्टू वार असा ने इझिली होता दट्टू हे वारे भीतर लेणी पाहिले
2: दोन्ही सेम ले रे लुंगीत कैर वार लावता तू एक दुच्चा
1: चांगला भाई दट्टू रे कासराक फर्स्ट नाईट मात्र लुंगी घालचे लुंगी आमच्या संघाक एक मुख्य झालेलं युनिफॉर्म आणि ते लुंगी आणि असं नाही मुखार सरळ एक नॅशनल ड्रेस अनुमोदन
0: करू
1: विषय त्यातून तू का पहिला इंटरव्ह्यू काढलाय
0: आता सगळं असून एम के सी म्हणाल कि ते
2: एम के सी म्हणाल मंगळूरु कुडुकरा क्लब
0: देवा
2: तुझ दोन सकल कर रे
0: दोन
2: उभारी सकल दौलर मग कस भारी कष्ट उपसिला धोर रे ते सकल
1: तो सांगता म्हणजे
0: तुमच्या अंगस मूळ उद्देश किते गलचे निच्चे सोडण दुसरे काय तुमचे बरे उद्देश काय असा की बीच क्लीन करचे आणि काय ते रक्तदान करचे
1: रक्तदान रक्तदान कर मुझी हाड सुकून घेता आणि आडा नाना माझं करू बाकी होत्या
0: दुसरं तुमचा उद्देश
1: बाळांत ते येते दिशे लाईट असतात आमचा लाईट घालचे थांबतो आम्ही पीएलए
2: 60 90 मारला मारा बोट काढले आणि मांडा दुसऱ्या दिवसा पुढे जाणार यो आमचा तुझ्या बँडेज घालून
0: सांगले बरे तुम्ही इस कलाम गेला
1: इल्लेस गेला जातो
0: ताची
1: बारी गंमत असा
2: ओटली स्टोरी
1: सांगता कालेज झाले होता

0: करता म्हाका सांगतालो ते कानाकडे कॅमेराचे असतात किदर तू असून दी ताचे
1: आशिल्ले म्हणजे आता त्याने ना हा सांगता ना ते उत्तर नाही अध्यक्ष
0: गाळे कच्चे रे ते आस्तरांचे अध्यक्ष अध्यक्षांचे पुरा
2: तुम्ही कसा इन्कम काले असा तुमका
0: इन्कम हावे चार भुरगी केला
2: चार भुरगी
0: ओय
2: कुठले काम म्हाका सांगा काय
0: भुरगी कच्चे म्हटले खुशीचे काम नाही तर ते भुरगी घाले आजी कोड आता दिसतात की
2: दिसतात चार भुरगी इस कलर येतात म्हणून दिसतात
0: इस कलर की ताने पुरा ओढले झाला दट्टू ताने पुरा आता काम आवलाची प्राय झाला
2: तुमका पोळ येतात काय तितले ओढल्या भुरग्याच्या बापा म्हणजे दिसणार म्हणजे
0: काय
2: काय करणार दिसता
0: तो नंतर जाऊ घालताय नंतर नाही धन्या माहित संतुर
2: तसे आता तुमची चार जण भुरगी खाले करतात मकाय संगीत गे
0: चार जण भुरगी तर डोळे समायक एकलो इंजिनियर दुसरा वकील तिसरा अकाउंटंट चौथा असणे काम ना रेशन पुरा थाने थाने जाऊचे म्हणजे संजयचे पेग गीता चत्त नावाला जाऊचे
2: घरचे कसं दत्तू पडत
0: बारीक कष्ट झाला आता कोरोना टाइमवर घरा एक एक सोर दुरी आम्ही काय इन्कम जाता
2: ओ माझं मन डबरा पहाड झालं काय म्हणे तुमचे दुसरे काय म्हणे टॅलेंट असा की
0: टॅलेंट आमचं तुझे असाले बोर सोदा रोज ऑडिशन राऊंड रियालिटी सोबत काही माईक मिळतात ते पुरा वजन कोण असेल ते
3: ಸಾಯಿ
0: मॅजिशियन जाऊन असलो
2: मॅजिशियन
0: कटप म्हणजे